0: mihar gade miwani nuwa gade ha minute hingafa de ve femu migade ga algun men kuria migendani raj henduna mesho mesho yaki hama kome duha ko sendunu a gade fanara nuwa gade tiriha hama algun men studio en wagutun kuria kenda show e ehun terenge baaviru ma yaki ga show kuria migendani anikas itur fanata kami wa ka dakala ne assalamu alaikum dusu
1: alaikum salam de kuden kila halu
0: hama halu barabar kihne tikolon halu
1: Semua hal dengan kau begitu.
0: Musim.
1: Musim berserit.
0: Riti.
1: Dengan tu semua kerisnya kau dengan.
0: Eh?
1: Abi dia ane wajib bara. Kurang abi dia hendak nuda begitu sahaja. Dengan hebat pun riti. Kau mengharap abi dia.
0: Eh
1: hendak. Bara wajib.
0: Eh besar kan? Besar ya ke kulai neti kula kan?
1: Besar abe
0: hone. Iye bara abe hone.
1: ये बार में मैं तो कमाए
0: रेगा
1: रेगा उसमें
0: नुवे है तो भी देखो नो नो उतर दो
1: नहीं
0: नो नो नो
1: नो एक कौन कौन
0: हाँ शाबियानी नो नो हाँ हाले
2: हाँ शाबियानी नो नो
0: हाँ दाल
1: नो नो
0: ऐ मैं उतर उतर है नो आ काफ़ तो नहीं कोले उतर है नो दो दें मैं उन्हें मिकोलो देखो मिकोलो मिकोलो इकोलो
2: दें मैं तो तेरे दें देखूँ ना दो
0: आह
2: हम भी एक हम को हाँ ने एलाट ने रे फेट दो हाँ दालूं फे उन काफ़ उन फेशिंग दो
0: काफ़ तो लूं फेशिंग अलिफ़ दालंग होती रींदो समारा
2: इजे अंग एक हम इंगे अने हाँ दाल हिसाब एलाट ने रे ऐ मम्मी अत आवी अब दे दो हिग्गे हम दो हिग्गे को तो कदो
1: क्या
2: हमें नों दे क्या हमारे बार वे होने
0: ऐ हैं ता दूसरों
2: हिग्गे हम वाणी बार वे होनी मतो आ दे हम भी मम्मी कोला माले देंग हम मम्मी ओ ती Sama me baka tarafu
1: fingerna. Vale, vale,
0: vishar. Vara, subhanallah.
1: Ehemme, tivisharan nal mikola vish. Ehemme, anel vahagui.
2: Ehemme, nido madu madu kehemu kehemu da nido tihi saaba vish.
1: Ehemme, male vihinna na yvisharan nal mikola vihifadeng.
0: Ehemme, mikola ngalivi ma tikola vahar vihinido.
1: Ehemme, hendo vahari.
2: देंगे हम भी महिंगा बालमा कुरियंगवे अमी मधु दुबस कोलेगे तेरे ते हिसाब फोर आने का मा दुसुवंग हिग्गे मधु दुबस तक लिए बैठे का मा
1: हाँ
2: कोमे कोमे कटे के कम वार वे होनी मवरंग हम उन दागु तका कुरिमे ते लाम वेस चे हैं इंगे
0: अरे मैं बाल
2: देन मुझे इंगे किन्हें
0: ते हिग्गे बनी
1: ए वाह के देखिए नो
2: नजी
1: ए ए ना बोली
2: ಸಮಯ ವಾರೆ ತೆಮೆವೇನೆ ಗೊತ್ತ ತೆಮಿಗೆ ಮಿಯದು ಐ ಒಫಿಹ ರೈನ್ ಕೋಟು ಲಾಗೆನ್ ತೆಮಿಗೆ ಐ ಏಯ್ ಎಮ್ಮೆ ಬೊಡಕವೆಸ್ ತೆಮೆವೇನೆ ವರಕಿ ಸಮಯ ಅಮ ರಂಗಳಿ ಮಿಹಿ ಬಣಕೊಲ್ಲಾಫ ಒತ್ತೀಮ ಅವಿ ನುದಿನೀಮ ಏಕಂ ವಾರವೆ ಹುಣಿಮ ಕಮಕುನುದೆ ಫೂಹಿ ಸಮಯ ಎಮ್ಮೆಸ್ ತನೆ ಹಿಗ್ಗ್ಯಾ ಮೆನು ವಾರವೆ ಹಿಂದಕ
3: ತಫಾತು ಮೀಹೆ ಕೇದೋ ಅಹರ್ಮೆಂಗ್ ಎಕ್ಕಲ ಗಿನ ಮೀಹು ಮಿತಿಬೆನಿ ವಿಸ್ಸಾರ ಕಣ್ಣು ಮೆಚ್ಚ ಆರಂಭಿಸ್ ಬಿರು
2: ಕಮಕೊಂಡು
3: ಈಗ ಫೋನ್ ವೆಸ್ ಕೇಂದಿಜೆ ಮಾ ಬಡ ವಿಸ್ಸಾರಾಗೆ ಗದ ವಾಹಕ ಮಿದೆ ಕೆಬುಣಿ ಲವ ಇತ್ತೋ ಬಲಾಲಿ ಮಿ ನಸೀಬಕು ಹಿಂಗೆ
2: ದುಸು ಲವ ಜಹಾ ದೇನಂದೆ ಹಾಸ ಕುರಂ ಬೇಣು ವಫರತಕ ಹಾಸ ಕೊಲ್ಲಾಶ ಬುಣದಂಜೆ
3: ನಾರಾ ಹಂದಾಯ ಮಿ ಲವೋತಿ ಮೆಸೇಜ್ ಗ ಜಹಾ ಫೆಹ್ಲಿ ಮಮ್ಮಿ ಲವ ಮಿ ಗೆನಿಸ್ತೇನೆ